सुप्रभात श्रोतो, हे विविध भारतीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. FM 102.8 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आज रविवार भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 म्हणजे 6 सितंबर 2026. सकाळचे 5:56 आणि 10 सेकंड झाली आहेत. आमची आजची पहिली सभा सुरू होत आहे.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान। राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान। मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या। दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या।
1: भारत की पहली शिक्षिका के रूप में जाने जाती। बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी। आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्री बाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ।
0: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता। या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले। या प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता। शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे। नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले। अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं। शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या। सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ JP नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे

विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। जगातील विविध देशांच्या संस्कृती परंपरा विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत। या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी विविध देशांचे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला। भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवन मूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळगोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं। नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली। उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली। दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या। मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा, तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला। पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे। राज्य शासनाच्या वतीनं 2025 पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे। या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे। यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत, तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। क्रिकेट। महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला। पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला। बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली। युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले, तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले। दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले। भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं। श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत।
बॅडमिंटन भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली.

0: या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा पराभव केला. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र. सुनिए भूले बिसरे गीत कार्यक्रम का शेष भाग.
2: एक उत्तम जीवन
3: मैं निकला ओ गडले
2: जो संगीत की साधना में बीता. एक विराट जीवन की कहानी.
3: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
4: जब इसका म्यूजिक रिलीज हो रहा था तो रिदम हाउस में लाइन लगी हुई थी.
2: उजाले उनकी यादों के एक सर्वोत्तम श्रृंखला उत्तम सिंह के साथ.
5: चिट्ठी ना कोई संदेह.
2: 20 सितंबर से हर रविवार शाम 4 बजे

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत. आणि महिला आशिया चषक टी20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून, आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्न मुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य

केलं असून त्यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 27 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 6 संस्थांमधील 48 निवडक शालेय शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपट देखील दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात देखील महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. पंतप्रधानांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून मुलं नकळतपणे या पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे याविषयी सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्य आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतीय तरुणांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा मोठी स्वप्न पाहावीत आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कंपन्या उभाराव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतात निर्माण झालेल्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांनी जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणात भारताने नोंदवलेला 7.8% तिमाही आर्थिक विकास दर हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज जग भारताकडे वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांची ऊर्जा, उद्योजकता, नवोन्मेष आणि मोठी स्वप्ने यांच्या बळावर भारताला जागतिक नेतृत्वाच्या नव्या टप्प्यावर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा काउटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किंती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाचा संदेशाचा उल्लेख यावेळी केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारताने वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर शर्मा हे निवृत्त ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी यांची जागा घेतील. डॉक्टर शर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी काल रात्री दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते पश्चिम विभागीय परिषदेच्या 28 बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. शाह यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्रालयाची आज बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, 8 वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीनं लागू करावा, कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे, सरकारी विभागातील रिक्त पदे भरावीत, तसंच सार्वजनिक क्षेत्र
क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबरला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशभरातून लाखो कर्मचारी,

0: वेतनधारक आणि कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. छत्तीसगडमध्ये झीरम खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सर्व 10 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात एकंदर 11 आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 29 जणांच्या हत्येला तसंच अन्य 15 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 महिलांसह सर्व 10 आरोपी दोषी आढळले आहेत. शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या 16 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. मे 2013 झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि अमेरिकेशी संबंधित असलेल्या आरोप असलेल्या 3 जहाजांवर इराणनं हल्ले केले असल्याचा दावा इराणच्या IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं केला आहे. अमेरिकेनं पर्शियन अखात आणि ओमानच्या समुद्रात 3 इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कृष्णर यांच्याशी चर्चा केली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशानेही चर्चा झाली. दरम्यान रशिया आणि युक्रेन दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. पुतीन यांनी कीववरील रशियन हल्ल्यांना 3 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिले. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्युंग यांचा 21-15 18-21 21-11 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि ट्रेन शियांग यू यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीचरणीनं 7 धावात 3, प्रेमा रावतने 9 धावात 3 तर दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. ब्रिक्स देशांचं 18वं 2 दिवसीय शिखर संमेलन भारताच्या अध्यक्षतेत दिल्ली इथं होणार आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर या काळात भारत मंडपम इथं आयोजित या संमेलनात सहभागी ब्रिक्स देशांमध्ये नवोन्मेष, लवचिकता, सहकार्य आणि स्थैर्य यांसाठी निर्मिती हा आशय केंद्रस्थानी असणार आहे. या अनुषंगानं याच काळात आयोजित होणार असलेल्या आय ब्रिक्स या विशेष उपक्रमांतर्गत ब्रिक्समधील संबंधित 21 देशांच्या आर्थिक संप्रभुता व्यवहारांशी निगडीत विश्वासार्ह पायाभूत आराखडा, ऊर्जा आणि डिजिटल कार्यक्षमता यांच्या परस्पर समन्वयाच्या उद्देशानं 500 हून अधिक उद्योगपती, अर्थमंत्री, गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक मंडळानं केलेल्या शिफारसींनुसार देशातील 8 उच्च न्यायालयांमध्ये नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. या नियुक्तीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली, तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वल्लूरी कामेश्वर राव यांची पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच न्यायमूर्ती कृष्णराम महापात्रा यांची छत्तीसगड, न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान, न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई, तर न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश यशवंत कोगजे हे मध्य प्रदेश, तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी हे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असतील. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी मद्य प्यायल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 12 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून संबंधित प्रशासनानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिनानिमित्त हरियाणातील पंचकुला इथं संकटातून पुनरुज्जीवनाकडे भारतीय गिधाडांचं संवर्धन या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन साजरा करण्यात आला. गिधाडांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ देणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजनांवर चर्चा करणं हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. मुंबईतील गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मेट्रो लाईन 3 अर्थात ॲक्वा लाईनची सेवा 25 सप्टेंबर 2026 दरम्यान मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या कफ परेड आणि आरे JVLR या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. गणेशोत्सवाच्या काळात आता या शेवटच्या फेऱ्यांची वेळ वाढवून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी, विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना घाई न करता उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. तसंच रात्री सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे घरी परतताही येणार आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब

0: साथियों, आपके जवाब हमें मिले हैं। मुख्य कलाकार थे शम्मी कपूर, शर्मिला टैगोर, प्राण, नजीर हुसैन, मदन पुरी और टुनटुन। कश्मीर के कली इस फिल्म की शूटिंग श्रीनगर और वहां की मशहूर डल झील और उसके आसपास की खूबसूरत वादियों में की गई थी। निर्देशक थे शक्ति सामंत और कश्मीर की कली ये फिल्म थी शर्मिला टैगोर की पहली हिंदी फिल्म। हमारे साथियों ने हमें कुछ और मैसेज लिखे हैं कि फिल्म नमकीन का गीत सफर में होता है ट्रक में संजीव कुमार गा।
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 वर 5000 जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। महाराष्ट्रात मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरलेत। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले। जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं। त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले। यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली। जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 वर पोहोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय। मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय। पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत। नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीचरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा टी ट्वेंटी सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरी नयूब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत उघडकीला आले. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दाखल झालेल्या एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशात आहे, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक किंवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी न्याय्य असून सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. हा प्रश्न एका परीक्षेचा किंवा भरती प्रक्रियेचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटरपर्यंतच्या गणेशमूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. पश्चिम इराणमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. इराणच्या सनांदाज इथं हा टँकर अनेक वाहनांवर धडकून ही आग लागली आणि त्याचा स्फोट झाला.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांची भेट घेतली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या वाटाघाटींना पुन्हा गती देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून युक्रेनची राजधानी कीव इथं अमेरिकी राजदूतांची ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. चर्चेदरम्यान पुतीन यांनी युक्रेनवरचे रशियन हल्ले 3 दिवस थांबवण्याचे आदेश दिले तर येत्या सोमवारपर्यंत मॉस्कोवरचे हल्ले थांबवण्याची आपली तयारी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील। ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा आता छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात एक इमारत आज दुपारी कोसळली। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। अग्निशमन दलाचे 5 बंब आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। अधिक तपशील प्रतीक्षित आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला। पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे। श्री जर्णी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती

शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघरमध्ये जखमी गोविंदांना घरी सोडण्यावरून रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करून गोंधळ घातल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या विरारमधल्या एका गोविंदा पथकातल्या सदस्यांना उपचारासाठी पालघरमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि गोविंदा पथकातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. रुग्णालयानं जखमी गोविंदांचं बिल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे भरूनही त्यांना घरी सोडलं नाही असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी केला असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात LPG सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5.72 कोटी खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याचं आढळून आलंय. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली. तसंच 100 रुपयापेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात ॲक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि RA JVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अशी मागणी भंडारा इथल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघानं केली. शासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू.
आणि महिलांच्या

आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। गोव्यात वार्ताहर परिषदेत त्यांनी

0: 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1324 वर पोहोचला आहे, तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं चायना मास्टर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला आणि या स्पर्धेतलं पहिलं जेतेपद भारताला मिळवून दिलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बैठे उसके प्यार तक उसके दिल का हाल पहुंचा देगा.

0: आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूर बळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने की एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित फोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डी

लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1 लाख नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1751 पर्यंत वाढवेल असंही ते म्हणाले. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा असं मत महामंडळाच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे असंही सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचला आहे, तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त जणांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद भारताला मिळवून दिलं. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं जेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. ती या कालावधीत रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेशमूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. मागच्या

0: तीन वर्षातल्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या तीन वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल. नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या 11 तारखेला होणार आहे. मारबत सारख्या ज्या पारंपरिक उत्सवांमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, अशा उत्सवांचं जतन, संवर्धन तसंच प्रचार प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी काही काळ ठाणे बेलापूर मार्गही रोखून धरला होता. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 2 जण ठार झाले तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकलेले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात महिनाभर पाऊस नसल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमानवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ती वाया गेली. त्यानंतर दुबार पेरणी करूनही महिनाभर पाऊस न आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: गॅलंट्री अवॉर्ड महावीर चक्र से सम्मानित नायक दिगेंद्र कुमार, जो कि कारगिल युद्ध के हीरो के नाम से भी जाने जाते हैं. दोस्तों, हमारे त्योहारों में खुशियों की रौनक इसलिए है क्योंकि सरहद पर हमारे देश का सैनिक अपनी जान हथेली पर लिए खड़ा है. जो सुरक्षा का एहसास दिलाते हैं, जो हथेली पर रखकर जान हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं, ऐसे जांबाज सैनिक हमारे देश की आन बान और शान हैं. देश के ऐसे वीर जवानों को देश का सलाम है.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता। आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते।
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के लिए एक रोड मैप बनाया है। 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है। समय सीमाएं तय की है। 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है। एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय।
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली। पुढल्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोग शाळा उद्ध्वस्त करण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं। अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल। तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढेल असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे। स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत। ढिगाऱ्याखाली

नेमके किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही। प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं सांगून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू यांनी दिल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत रिकामी केल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे। त्यांनी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला। शहा यांनी या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला। बिहारमधल्या विविध भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। गंगा, गंडक आणि कोसी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। गंगेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी प्रवाहाच्या दिशेनं खालील बाजूस असलेल्या भागात विशेष दक्षता घेतली जात आहे। बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, भागलपूर आणि कटिहार जिल्ह्याच्या गंगाघाटच्या संवेदनशील भागावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत। केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे पंजाबमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मिती घटल्याचं माध्यमातील वृत्त कोळसा मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे। पंजाबसह देशभरात वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे। गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला। सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते। आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं। छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते। युवांनी आरोग्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आयुष्य जगावं आणि अंमली पदार्थांपासून दूर राहून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं। गुवाहाटी इथं श्री माता शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करत होते। युवांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा वापर रचनात्मक गोष्टींसाठी करावा असंही ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचला आहे तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे। मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे। पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे। चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं। अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला। पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला। तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि यात भारताला स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं। या जोडीचं हे हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे। सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलं आहे। अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली। यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59,00,000 जास्त खात्यांमध्ये 3,15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती। शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर
त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती यांविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. शेअर बाजारात पुढल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहील असा अंदाज असून, स्थूल आर्थिक आकडेवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आणि चलन विनिमय दरातले चढ उतार या घटकांचा गुंतवणुकीवर प्रभाव राहील असा अंदाज आहे. जागतिक गुंतवणूकदार पश्चिम आशियातल्या संघर्षाशी संबंधित भूराजकीय घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवतील. अमेरिकेतल्या ग्राहक किंमत निर्देशांक, उत्पादक किंमत निर्देशांक आणि रोजगाराच्या आकडेवारीचा अंदाज घेतील. तसंच बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित होत असलेल्या ओपेक प्लसच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं जाईल. दरम्यान गुंतवणूकदार पुढल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या तेल बाजारावरच्या मासिक अहवालाची देखील दखल घेतील असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातली मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये जगण्याचा दर 78% नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत होतात विविध भारतीचं मुंबई केंद्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. तोपर्यंत अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.